खां अलावा मायरा असां जो प्रोग्राम ॿुधे पई. वालेकुम अस्सलाम मायरा, तव्हांजो मोहबतू आहिनि बाबा प्रोग्राम ॿुधो पिया, डी स्किन ब्यूटी क्रीम खे इस्तेमाल कयो पिया, दिल रुबा बि असांखे ॿुधे पई. दिल रुबा खे चऊं था बाबा भली करे आया ऐं दिल रुबा डी स्किन ब्यूटी क्रीम जेको आहे परचेज करे वरिती आहे ऐं दिल रुबा जेको आहे डी स्किन ब्यूटी क्रीम खे इस्तेमाल कयो ऐं पंहिंजे ख़ूबसूरती जो ख़्यालु रखंदा कयो. सही